जो पहाड़ ये फूल बंद सुंदर थे जो खोला यो झरना ये पंछी बंद चंचल थे यो बादल यो पहाड़ ये फूल बंद सुंदर थे जो खोला यो झरना ये पंछी बंद चंचल थे।